ಯ ಸರ್ವಪ್ರಿಯಾಯ ಲಂಬೋದರಾಯ ಸಕಲಾಯ ಜಗದಿತಾಯ ನಾಗಾನನಾಯ ಸತಿಯಜ್ಞ ವಿಭೂಷಿತಾಯ ಗೌರೀಸುತಾಯ ಗಣನಾಥ ನಮೋ ನಮಸ್ತೆ. ಪರಾರವಿಂದೇನ ಪದಾರವಿಂದಂ ಮುಖಾರವಿಂದೇ ವಿನಿವೇಶಯಂತಿಂ ಬಟಸ್ಯ ಪತ್ರಸ್ಯ ಪುಟೇಶಯಾನಂ ಬಾಲಂ ಮುಕುಂದಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ. ಸುಪ್ರಭಾತಂ. ಸೌರಾನವಿತ ಸಮಲಂ ನವಮಿ ಗಹರ್ಸ್ ಮೇರೋ ಮನ್ ಕರುಡಿಯು ನೇಪಾಲ ವಾಣಿ ಭೀಮ್ಕು ಪ್ರಾತಕಾಲೀನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಭಾತ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿನ प्राविधिक मित्र मनीष अधिकारी का साथ में कार्यक्रम संचालक दुर्गा ढुंगेल को स्वागत साधारण श्रोतृवृन्द यो बिहानी को समय में आउनुहोस्. आज को तिथि मिति के बारे में हम जानकारी दें. आज मिति विक्रम संवत 2083 साल ज्येष्ठ महीना को 30 गते शनिश्चरवार अर्थात शनिवार श्री सूर्य उत्तरायण ग्रीष्म ऋतु रौद्र नाम संवत्सर अधिक ज्येष्ठ कृष्ण पक्ष को आज ತ್ರಯೋದಶಿ ತಿಥಿ ರಹೇಕ ದುಇ ಬಜೆ ತೀನ್ ಮಿನಿಟ್ಸಮ್ಮ ತತ್ಪಶ್ಚಾತ್ ಚತುರ್ದಶಿ ತಿಥಿ ಆರಂಭ ಹುನೆ. ಇಸ್ವಿ ಸಂವತ್ 2026 ಜೂನ್ ಮಹಿನಾಕು ಆಜ 14 ತಾರೀಖ 13 ತಾರೀಖ ಸಾಂಜು ತೆಸ್ತೇ ಗರೆರ ಕೃತಿಕಾ ನಕ್ಷತ್ರ ಆನಂದಾದಿ ಯುಗ್ಮ ಧ್ವಜಯುಗ ಮೇಷ ರಾಶಿಕ ಚಂದ್ರಮ 7:34 ತತ್ಪಶ್ಚಾತ್ ವೃಷ ರಾಶಿಕ ಚಂದ್ರಮ ಸೂರ್ಯೋದಯ 5:09 में सूर्यास्त भई सांझ 6:59 में हुनेछ. साधारण श्रोता हामी बिहानीको समयमा रहेका छौं. आउनुहोस् कार्यक्रमको थालनी गरौं एउटा मंगल गान बाजौं.